गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

तारे साधार मन तारे तारे गुरसिख मन नानक भवे न पिख ऐसा नाम निरंजन होए जे को मन जाने मन कोय पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोह है दार राजान।

बुद्ध आखह दानव आखह देव आखह सुर नर मुंजन सेव केते आखे आखन पाहे केते कहे कहे उठ उठ जाहे।

नमास्तंग निरपेसे नमास्तंग निरनामे नमास्तंग निरकामे नमास्तंग निरताते नमास्तंग निरकाते नमास्तंग निरतुते नमास्तंग भूते